कबीर लागे प्रीत सुजान श्याम लागे प्रीत सुजान श्याम बच्चे लोक हजाम मोहे लागती ताला बेली मोहे लागती ताला बेली बछरे बिन गाय चहेली।